0: नमस्ते रेड इंडिया, मेरा नाम उमा गणेश तारो है और मैं करमाड़ गांव में एज ए ब्यूटी ट्रेनर हूँ। आज मैं आपको कक्षा 8वीं में सिखाई जाने वाली एक कविता सुनाने जा रही हूँ, जिसका नाम है राजहंस। तो शुरू करते हैं।
1: एका तळ्यात होती बदके पिल्ले सुरेख, एका तळ्यात होती बदके पिल्ले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक, कोणी न त्यास घेई खेळा वयास संगे, कोणी न घेई त्यास खेळा वयास संगे, सर्वांहुनी निराळे ते वेगळे तरंगे, दाऊनी बोट त्याला म्हणती हसून लोक, दाऊनी बोट त्याला म्हणती हसूनी लोक, आहे कुरूप वेडे पिल्लू तयांत एक, पिल्लास दुःख भारी भोळे रडे स्वतःशी, पिल्लास दुःख भारी भोळे रडे स्वतःशी, भावंड ना विचारी सांगील ते कुणाशी, जेते तयास टोची दावी उगाच धाक, जेते तयास टोची दावी उगाच धाक, आहे कुरूप वेडे पिल्लू तयांत एक, एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले, एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले, भयवेडे पार त्याचे वाऱ्या सवे पळाले, भयवेड पार त्याचे वाऱ्या सवे पळाले, पाण्यात पाहताना चोरून या क्षणेक, पाण्यात पाहताना चोरून या क्षणेक, त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक, त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक।

नमस्ते रीड इंडिया, मेरा नाम उमा गणेश दारू है और मैं करमाड़ गांव में जो रीड इंडिया सेंटर है वहाँ एज अ ब्यूटी ट्रेनर हूँ। आज मैं आपके सामने एक कविता पेश करने वाली हूँ जिसका नाम है कना। ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला, क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहीरवाशीन पोरी सारखी चार भिंतीत नाचली, माहीरवाशीन पोरी सारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले, भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडी ठेवली, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, चिखलगाळ काढतो आहे आहे, पडकी भिंत बांधतो आहे, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नकोच सर मला जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार जरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार जरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा।

नमस्कार मित्रांनो, खामगावची ओळख कार्यक्रमामध्ये आपले आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. मी तुमची आवडती प्रगती. खामगाव हे रायगड जिल्ह्यातील निसर्गाच्या कुशीत वसलेले सुंदर गाव आहे. या गावाची लोकसंख्या सुमारे 1000 आहे. खामगाव मध्ये बघण्यासारखी खूप प्रसिद्ध ठिकाणे आहे. उदाहरण द्यायचं म्हटलं तर स्वजन जागृती केंद्र, सुंदरशी नदी आहे इकडे, खूप सारी मंदिरे आहेत. त्यापैकी एक मंदिर म्हणजे काळभैरवाचे मंदिर. हे गावचे ग्रामदैवत आहे. चला तर आपण जाणून घेऊया एका गावकऱ्याकडून या मंदिराची प्रसिद्धी.

0: नमस्कार भाऊ.
1: नमस्कार.
0: आपलं नाव काय?
1: अक्षय शिर्के.
0: तुम्ही इथले रहिवासी आहात?
1: हो, आम्ही इथले रहिवासी आहोत.
0: आम्हाला तुमच्या मंदिराबद्दल काही माहिती सांगू शकाल का?
1: हो, सांगतो की आमच्या गावचे ग्रामदैवत काळभैरव हे आहे. देवळाच्या शेजारच्या परिसरात रहाट आहे.
0: मग रहाट म्हणजे काय?
1: रहाट म्हणजे देवराई वनस्पतीचे जंगल होते. ती वनस्पती औषधी होती. तिला तोडू नये म्हणून तिला देवाचे स्थान देण्यात आले, म्हणून तिला रहाट असे म्हणते.
0: या देवावर तुमची खूप श्रद्धा आहे.
1: हो,
0: धन्यवाद भाऊ, आपण खूप चांगली माहिती सांगितल्याबद्दल. आपला दिवस शुभ जाऊ.

0: नमस्कार पुजारी जी.
1: नमस्कार.
0: आम्ही या मंदिराला भेट देण्यासाठी आलेलो आहोत, तर आम्हाला मंदिराबद्दल थोडक्यात माहिती सांगा.
1: हा नक्कीच. हे मंदिर 150 वर्षापूर्वीचे आहे, पण आता नवीन बांधलं आहे. याची स्थापना 2 जून 2014 रोजी झाली.
0: पुजारी जी, मंदिरात आरती केव्हा असते?
1: हा, मी मगाशी विचारायचं सांगून गेलो. दर सोमवारी इथे या मंदिरात महापूजा होते, आणि ही पूजा सकाळी 7 ते 7 वाजेपर्यंत घेण्यात येते.
0: आम्ही असं ऐकलंय की या देवाची पालखी सुद्धा निघते.
1: हा, बरोबर ऐकलं तुम्ही. या ग्रामदेवतेची पालखी या होळीच्या सणाला निघते. ती पूर्ण गावात घराघरात जाते. लोक मोठ्या श्रद्धेने मुंबईवरून गावी येतात. या सणाला खूप लोक मोठ्या उत्साहाने सामील होतात, तसेच लेझिम नृत्य करतात.
0: धन्यवाद पुजारी जी. मित्रांनो, ऐकलत का खामगावच्या प्रसिद्ध दैवताबद्दल गावकऱ्यांच्या मनात किती श्रद्धा आहे ती? चला तर ऐकूया एका गावकऱ्याकडून या दैवताबद्दल एक छानसं गाणं.

भैरी मजा नवसाला पावलाय पावलाय, भैरी मजा नवसाला पावलाय पावलाय, ओ नारळ वाहीन तुला, ओ नारळ वाहीन तुला, अबीर गुलाल वाहीन मी तुझला, अबीर गुलाल वाहीन मी तुझला, भैरी पावा माला, ओ भैरी पावा माला, भैरी मजा नवसाला पावलाय पावलाय, भैरी मजा नवसाला पावलाय पावलाय, ओ नारळ वाहीन तुला, ओ नारळ वाहीन तुला, धूप कापूर वाहीन मी तुझला, धूप कापूर वाहीन मी तुझला, भैरी पावा माला, ओ भैरी पावा माला, भैरी मजा नवसाला पावलाय पावलाय, भैरी मजा नवसाला पावलाय पावलाय, ओ नारळ वाहीन तुला, ओ नारळ वाहीन तुला, ओ नारळ वाहीन तुला, ओ नारळ वाहीन तुला।

नमस्कार मित्रांनो, मी सौ श्रुती माने सर्वप्रथम सर्वांचे या कार्यक्रमात स्वागत करीत आहे. मी आज तुम्हाला विनेरची ग्रामदेवता श्री झोलाई माता या विषयावर काही माहिती सांगणार आहे. झोलाई माता ही माझी आराध्य देवता आहे. आपल्या आराध्याबद्दल सांगावे तेवढे थोडेच असते, परंतु मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते. श्री झोलाई माता मंदिर विनेरे गावच्या पूर्व व पश्चिम दिशेने वाहणाऱ्या नागेश्वर व मल्लिकार्जुन नदीच्या संगमावर बसलेले एक सुंदर मंदिर. निसर्गाच्या सानिध्यात आजही आपली सुंदरता राखून आहे. हे एक पौराणिक मंदिर असून पूर्वीच्या मंदिराच्या कलाकुसरीची झलक आजही त्यात दिसते. शिवाजी महाराज दक्षिणेकडे स्वारीवर जात असताना देवीचे दर्शन घेऊनच पुढे जात असत. श्री झोलाई देवी 84 गावची मालकीन म्हणून ओळखली जाते. 84 गाव म्हणजे पूर्वीचा महाड तालुका आणि म्हणूनच तिला महाड या ठिकाणी मानाचं स्थान आहे. तिचे भक्त अखंड रायगड जिल्ह्यात आहेत. हमखास नवसाला पावणारी देवी म्हणून तिचा नावलौकिक आहे. महाड मध्ये सरकारी इतमामात तिची खणा नारलानी ओटी भरून बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली जाते. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून तिची आराधना केल्यास येणाऱ्या संकटातून सही सलामत सोडवते व भक्तांच्या हाकेला धावून जाते. त्यांच्यावर कोणतेही संकट आल्यावर दूर करते. झोलाई देवीच्या दोन बहिणी आहेत, एक तामणा गावची जननी व शिरसोनची कालकाई आणि महाडचा वीरेश्वर हा देवीचा भाव आहे. वर्षातून एकदा झोलाई देवी भावाला भेटण्यास जाते. जाताना खूप आनंदात असते, भाविकांना आशीर्वाद देते. ज्याप्रमाणे मुलगी माहेरी जाताना आनंदी असते, त्याचप्रमाणे झोलाई देवी भावाला जाताना आनंदी असते. नवरात्राच्या उत्सवामध्ये असंख्य भाविक तिच्या दर्शनाला येतात व शिमगो उत्सवामध्ये तर भक्तांचा महापूर लोटतो, कारण तिचा हा उत्सव फाल्गुन वैद्य तुकाराम बीज या दिवशी भरतो. त्यावेळी भाविकांचा अमाप गर्दी असते. या देवीच्या चरणी नतमस्तक होते. धन्यवाद.

0: पल्लवी, आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये कोणत्या विषयावर चर्चा करणार आहोत?
1: विक्रांत, आज आपण आपल्या श्रोत्यांना वृक्ष संवर्धनाबद्दल सांगणार आहोत.
0: अरे वा पल्लवी, मी पण याच विषयाबद्दल विचार करत होतो.
1: विक्रांत, तुला माहित आहे आपल्या पृथ्वीवर जो जीवन आहे ते सगळं या वृक्षावर टिकलंय. भारतीय संस्कृतीत वृक्षांना खूप महत्व आहे. एकेकाळी त्यांची पूजा केली जात होती. झाडांमुळे हवा खेळती राहते, वातावरण प्रसन्न राहते. संत तुकाराम महाराजांनी म्हटलंय, वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे. म्हणजे कितीही प्रेम साधू संतांनी झाडांवर दाखवलेलं आहे.
0: हो पल्लवी, तू बरोबर बोलतेस. या वृक्षांमुळे निसर्ग अबाधित राहिलाय. आज आपण बघतो जिकडे तिकडे प्रदूषण, घाण, औद्योगिकरणामुळे प्रदूषण वाढलं. तर या औद्योगिकरणासाठी झाडं तोडली गेली, त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळला. झाडं तोडल्यामुळे पर्यावरणाचा त्याचा खूप मोठा परिणाम होतो. या निसर्गात झाडांना खूप महत्व आहे आणि आजच्या औद्योगिकरणाच्या युगात निसर्गाची काळजी करणं खूप गरजेचं आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. निसर्गातील झाडं ही निसर्गाचे खरे सोबती आहेत. त्याच्यासारखा दुसरा कुणीही जवळचा सोबती सापडणार नाही. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती असे निसर्गाबद्दल उद्गार काढल्यास वावगे ठरणार नाही.
1: ऐकलात मित्रांनो, निसर्ग आपल्यासाठी किती महत्वाचा आहे, ही झाडं किती महत्वाची आहेत, तर या झाडांच्या संवर्धनासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत.
0: तर मित्रांनो, वृक्षांचं महत्व समजून घेण्यासाठी आम्ही विचारलं काजलजींना, ज्या स्वजन जागृतीमध्ये समाजसेविका आहेत, आणि त्यांच्याजवळ बोलतील आमच्या सहयोगी प्रवीणा.
2: नमस्कार काजलजी, तुमचं स्वागत आहे आमच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे खामगाव की आवाज.
3: नमस्कार प्रवीणा, आणि सर्व ऐकणाऱ्यांना माझा सुद्धा नमस्कार.
2: सर्वात अगोदर तुम्ही आम्हाला सांगा की स्वजन जागृती केंद्र वृक्ष संवर्धनाच्या बाबत काय काय काम करणार.
3: आम्ही आमच्या केंद्रामार्फत अनेक प्रकारची झाडे लावण्याचे काम हाती घेतले आहे. तसेच आम्ही झाडे लावा झाडे जगवा ही कार्यक्रम गावात राबवला आहे, ज्याच्यामुळे गावात झाडांची संख्या वाढली आहे.
2: अरे वा, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. तर आपल्या या कार्यक्रमामध्ये गावातील लोकांचा सहभाग कसा आहे?
3: गावातील लोकांचा सहभाग पॉझिटिव्ह आहे. आम्ही राबवलेल्या उपक्रमात सहभाग खूप चांगला आहे. त्यात आम्हाला खूप सहकार्य राबवलं आहे.
2: तर जाता जाता तुम्ही आमच्या श्रोत्यांना काय संदेश द्याल?
3: मी सगळ्यांना एकच सांगते, झाडे लावा झाडे जगवा. प्रकृती सुंदर तर आयुष्य सुंदर.
2: काजलजी, तुम्ही आमच्या सोबत बोललात, आमच्या श्रोत्यांना खूप चांगली माहिती दिली, त्याबद्दल तुमचे धन्यवाद.
3: धन्यवाद.
1: तर त्या होत्या समाजसेविका काजलजी, ज्या स्वजन जागृती केंद्रात काम करतात. त्यांनी आपल्याला खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत.
0: खरंच पल्लवी, किती चांगलं सांगितलं त्यांनी. आणि त्यांनी राबवलेले उपक्रम खूप चांगले होते. त्यांनी पुढे असे उपक्रम राबवून वृक्ष संवर्धन करावं व समाज जागृत करावा. परत एकदा थँक्यू.
1: तर मित्रांनो, आपण पुढे ऐकूया की खामगाव मधील लोकांचं वृक्ष संवर्धनाबाबत काय मत आहे.
4: मित्रांनो, मी आहे सिद्धेश. मी सांगणार आहे वृक्ष संवर्धन बाबतची आमच्या गावातील परंपरा. तर आमच्या गावात प्रत्येक व्यक्ती आपल्या जन्मदिवशी एक तर झाड लावण्याचा प्रयत्न करतो, तसेच एखादा व्यक्ती मृत्यू पावला तर आम्ही त्याची आठवण म्हणून एक वृक्ष लागवड करतो. धन्यवाद.
5: नमस्कार मित्रांनो, मी आहे ईशा. तर माझ्या गावात खूप झाडं आहेत, त्यामुळे माझं गाव खूप प्रदूषण मुक्त आहे. गावात खूप चांगलं वातावरण आहे.
1: विचार होते खामगाव गावातील लोकांचे किती वृक्ष संवर्धनाबाबतची जागरूकता दिसून येते त्यांच्या या विचारात.
0: हो पल्लवी, खूपच चांगलं.
1: तर आज आपण ऐकलंय खामगाव की आवाज.
0: आज आपण ऐकलं ना मित्रांनो, वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे, म्हणून झाडे लावा आणि झाडे जगवा. तर आता द्या आम्हाला विश्रांती आणि आपण पुन्हा भेटूया एका नव्या विषयासोबत आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे खामगाव की आवाज. जाण्यापूर्वी एक गाणं तर नक्कीच होणार आहे. जर तुम्हाला या विषयाबद्दल अजून काही मत मांडायचे असतील तर आमचा पत्ता आहे, पत्ता लिहून घ्या. खामगाव की आवाज, स्वजन जागृती केंद्र, खामगाव रायगड, पिनकोड नंबर 402-105. जागरूक रहा, विकास घडवा. तर आपल्यासाठी एक गाणं जे सादर करतील आमचे बाल कलाकार
1: आपल्या समोर गीत सादर करत आहेत ईशा आणि प्राजक्ता.